श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आज 1 सप्टेंबर. हा दिवस आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि नव्या महिन्याच्या सुरुवातीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू होतोय. उत्तम आरोग्य, सकस आणि संतुलित आहार आणि कुपोषण मुक्तीविषयी समाजात जनजागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. पहिलं सुख निरोगी काया असं म्हणतात, त्यामुळे शरीराची काळजी घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच आज राष्ट्रीय पोषण सप्ताह प्रारंभ होतोय. भारतीय जीवन विमा निगम 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC स्थापना झाली होती. योगक्षेमम वहाम्यहम म्हणजेच तुमच्या कल्याणाची जबाबदारी आमची हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या LIC आज भारतीय कुटुंबांच्या सुरक्षेची 70 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आज अथांग आत्मविश्वासाने संकटावर मात करणाऱ्या क्रीडा महानायिकेचा वाढदिवस आणि एका थोर आध्यात्मिक विचारवंतांची जयंती आहे. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू, खेलरत्न पुरस्कार विजेती आणि अथांग धैर्याचं प्रतीक दीपा मलिक आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. पाठीच्या मणक्याच्या गंभीर आजारामुळे कमरेखालील भाग पूर्णपणे निकामी झालेला असताना सुद्धा त्यांनी जलतरण, भालाफेक आणि गोळाफेकमध्ये जागतिक विक्रम रचले. स्वामी प्रभुपाद जयंती. जगभरात हरे कृष्ण चळवळ आणि इस्कॉन संस्थेची स्थापना करून भारतीय संस्कृती आणि श्रीमद भगवद्गीतेचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. शरीराचं पोषण उत्तम अन्नानं होतं तर मनाचं पोषण सकारात्मक विचारांनी होतं. जर तुमचं मन खंबीर असेल तर शरीराची कोणतीही मर्यादा तुम्हाला विजयाच्या शिखरावर पोचण्यापासून रोखू शकत नाही. आणि आजची बोधकथा. वयाच्या 30व्या वर्षी एका 2 मुलांच्या आईला डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पाठीच्या मणक्यात गाठ म्हणजेच ट्यूमर झालाय. तब्बल 31 शस्त्रक्रिया झाल्या. पाठीत 184 टाके पडले पण कमरेखालील संपूर्ण शरीराची हालचाल कायमची बंद झाली. डॉक्टर म्हणाले यांना आयुष्यभर व्हीलचेअरवरच राहावं लागेल. कोणतीही सामान्य व्यक्ती या धक्क्याने खचून गेली असती पण त्या महिलेने रडत बसण्याऐवजी स्वतःला विचारलं, माझे पाय चालत नसतील तरी माझे हात, माझा मेंदू आणि माझं मन तर जिवंत आहे ना, मग मी का थांबू. त्यांनी वयाच्या 36व्या वर्षी क्रीडांगणात पाऊल ठेवलं. पोहणं शिकून त्यांनी यमुना नदीचा प्रवास पोहून पार केला. कार रॅलीमध्ये भाग घेतला आणि 2016 रिओ पॅरालिम्पिक गोळाफेकमध्ये भारतासाठी ऐतिहासिक पदक जिंकलं. त्या रणरागिणी दुसऱ्या कोणी नसून दीपा मलिक होत्या. त्या नेहमी एक सुंदर गोष्ट सांगतात, माझ्या शरीराला पक्षाघात झाला होता पण माझ्या विचारांना आणि स्वप्नांना मी कधीही पक्षाघात होऊ दिला नाही. परिस्थिती कितीही कठीण असो किंवा शरीराला मनाला कितीही जखमा झालेल्या असोत, जर तुमच्यात जगण्याची आणि लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही शून्यातूनही स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वतःशी 2 संकल्प नक्कीच करूया. पहिला म्हणजे रोजच्या आहारात जंक फूड कमी करून सकस पौष्टिक अन्नाचा समावेश करा आणि शरीराला किमान 1/2 तास व्यायामाची सवय लावा. आणि दुसरा म्हणजे या महिन्यात कसलीही तक्रार न करता स्वतःच्या ध्येयावर 100% लक्ष केंद्रित करा. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आज 1 सप्टेंबर हा दिवस आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि नव्या महिन्याच्या सुरुवातीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू होतोय. उत्तम आरोग्य, सकस आणि संतुलित आहार आणि कुपोषण मुक्तीविषयी समाजात जनजागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. पहिलं सुख निरोगी काया असं म्हणतात, त्यामुळे शरीराची काळजी घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच आज राष्ट्रीय पोषण सप्ताह प्रारंभ होतोय. भारतीय जीवन विमा निगम 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची स्थापना झाली होती. योगक्षेमम वहाम्यहम म्हणजेच तुमच्या कल्याणाची जबाबदारी आमची हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या LIC ने आज भारतीय कुटुंबांच्या सुरक्षेची 70 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आज अथांग आत्मविश्वासाने संकटावर मात करणाऱ्या क्रीडा महानायिकेचा वाढदिवस आणि एका थोर आध्यात्मिक विचारवंतांची जयंती आहे. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू, खेलरत्न पुरस्कार विजेती आणि अथांग धैर्याचं प्रतीक दीपा मलिक आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. पाठीच्या मणक्याच्या गंभीर आजारामुळे कमरेखालील भाग पूर्णपणे निकामी झालेला असताना सुद्धा त्यांनी जलतरण, भालाफेक आणि गोळाफेकमध्ये जागतिक विक्रम रचले. स्वामी प्रभुपाद जयंती. जगभरात हरे कृष्ण चळवळ आणि इस्कॉन संस्थेची स्थापना करून भारतीय संस्कृती आणि श्रीमद भगवद्गीतेचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. शरीराचं पोषण उत्तम अन्नानं होतं तर मनाचं पोषण सकारात्मक विचारांनी होतं. जर तुमचं मन खंबीर असेल तर शरीराची कोणतीही मर्यादा तुम्हाला विजयाच्या शिखरावर पोचण्यापासून रोखू शकत नाही. आणि आजची बोधकथा. वयाच्या 30व्या वर्षी एका 2 मुलांच्या आईला डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पाठीच्या मणक्यात गाठ म्हणजेच ट्यूमर झालाय. तब्बल 31 शस्त्रक्रिया झाल्या, पाठीत 184 टाके पडले, पण कमरेखालील संपूर्ण शरीराची हालचाल कायमची बंद झाली. डॉक्टर म्हणाले यांना आयुष्यभर व्हीलचेअरवरच राहावं लागेल. कोणतीही सामान्य व्यक्ती या धक्क्याने खचून गेली असती, पण त्या महिलेने रडत बसण्याऐवजी स्वतःला विचारलं, माझे पाय चालत नसतील तरी माझे हात, माझा मेंदू आणि माझं मन तर जिवंत आहे ना, मग मी का थांबू. त्यांनी वयाच्या 36व्या वर्षी क्रीडांगणात पाऊल ठेवलं. पोहणं शिकून त्यांनी यमुना नदीचा प्रवास पोहून पार केला, कार रॅलीमध्ये भाग घेतला आणि 2016च्या रिओ पॅरालिम्पिक गोळाफेकमध्ये भारतासाठी ऐतिहासिक पदक जिंकलं. त्या रणरागिणी दुसऱ्या कोणी नसून दीपा मलिक होत्या. त्या नेहमी एक सुंदर गोष्ट सांगतात, माझ्या शरीराला पक्षाघात झाला होता पण माझ्या विचारांना आणि स्वप्नांना मी कधीही पक्षाघात होऊ दिला नाही. परिस्थिती कितीही कठीण असो किंवा शरीराला मनाला कितीही जखमा झालेल्या असोत, जर तुमच्यात जगण्याची आणि लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही शून्यातूनही स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वतःशी 2 संकल्प नक्कीच करूया. पहिला म्हणजे रोजच्या आहारात जंक फूड कमी करून सकस पौष्टिक अन्नाचा समावेश करा आणि शरीराला किमान 1/2 तास व्यायामाची सवय लावा. आणि दुसरा म्हणजे या महिन्यात कसलीही तक्रार न करता स्वतःच्या ध्येयावर 100% लक्ष केंद्रित करा. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: भाग 61 बा तथागता धम्माणुपश्यनेचा संबंध असतो चेतनेशी. सांधली जाते चेतना बाह्यमन आणि अंतर्मनाने. निसर्गाच्या विशाल पटावरील चेतनेसोबत स्पंदनांसह अति निकटचा अनुबंध चेतनेचा धम्माणुपश्यनेशी त्यामुळे होत असतो निरंतर संवाद. चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना यांचा सातत्याने. चार निसर्ग घटकांनी बनलेले हे शरीर आणि मन, त्यातील चालणारा उदयव्यय, अस्तित्व भाव सातत्याने, कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना यांच्या असंख्य बारकाव्यांसह होणारी अनुभूती, पाहणारी अंतर्दृष्टी, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि शील संवर्धन प्रवास करीत असते समाधीकडे, समाधीकडून सम्यक समाधीकडे, पूर्ण आणि संपूर्ण वैज्ञानिकतेसह, वैज्ञानिक आध्यात्मिकतेसह, प्रज्ञाशील करुणेच्या आणि वैज्ञानिक आध्यात्मिकतेमधील वास्तववादी विवेकासह. हे निरीक्षण, ही जाणीव, हे पाहणे, हे अनुभवणे, हा अभ्यास, हे संशोधन असते एका जिज्ञासूचे. जिज्ञासेमधील ज्ञानकणांच्या आकलनाचे, आकलन करून घेणाऱ्या अभ्यासकाचे, आकलन निरीक्षणातील अंतिम शोध लावणाऱ्या संशोधकाचे, तत्वचिंतकाचे, मनातील एकाग्रचित्त स्वतःसह जेव्हा विश्व तपासते बारकाव्याने, त्यावेळेला सातत्याने एका महान वैज्ञानिकाचा जन्म होत असतो वारंवार विकार क्षयासह अर्हंताच्या मार्गाने. दृढ संकल्प करावा लागतो कष्टातील सातत्यपूर्णतेने. हा वैज्ञानिक अभ्यास त्यासाठीच. संकल्प करावा लागतो अधिष्ठानाचा. अधिष्ठानाचा संकल्प तेव्हा मूर्त रूपात येतो ज्यावेळेला पंचशिलाचे पालन होते. हा अनुबंध आहे उत्कर्षाचा. हा अनुबंध आहे विवेकी विकासाचा. हा अनुबंध आहे करुणा प्रेमाचा. हा अनुबंध आहे मानवतेच्या कल्याणाचा. पंचशिलाने स्थिरता लाभते, अधिष्ठान निर्माण होते. हिंसा करू नये कायावाच्या मनाने, खोटे कधी बोलू नये, कामवासना बाळगू नये, चोरी कधी करू नये आणि व्यसनांच्या आहारी कधी जाऊ नये. मन आणि चेतना दोलायमान होणाऱ्या अस्थिरतेच्या घटनांचा स्पर्श टाळाला म्हणजे निर्माण होते अधिष्ठान आणि सांभाळले जाते शील. शील संवर्धनाची ऊर्जा संग्रहित होते मनाच्या एकाग्रतेसाठी. मनाच्या एकाग्रतेतून रमते प्रत्यक्ष अनुभूती चेतनेमध्ये, संवेदनेमध्ये, कायेमध्ये आणि निसर्गाच्या निरीक्षणामध्ये. सत्य शोधणाऱ्या संशोधनात विसरून जातो साधक स्वतःला. तो अभ्यासक संशोधक बनून संशोधनाच्या पायऱ्या चढत राहतो समाधी मार्गाने. शील संवर्धनातून समाधी मार्ग सोपा आहे आणि समाधी मार्गातील संशोधनाने प्रज्ञेचे पुष्प उमलायला लागते. या प्रज्ञापुष्पाने मिळालेले ज्ञान तेजपुंज असते. ही तेजपुंज प्रज्ञा तेजस्वी बनवते साधक अभ्यासकाला. तेजपुंज निर्माण करते करारी व्यक्तिमत्व प्रज्ञामयी संशोधकाचे आणि पेरते विवेक त्याच्या बुद्धिवादात.
1: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, क्या आपने कभी किसी कुशल धनुर्धर या निशानेबाज को देखा है? जब एक शिकारी जंगल में किसी अत्यंत तेज और चौकन्ने हिरण का शिकार करने निकलता है तो वह केवल तीर कमान हाथ में लेकर हवा में तीर नहीं चलाता. सबसे पहले वह अपने शरीर को एक विशेष मुद्रा में बिल्कुल अडिग और स्थिर करता है। अपनी कमान को पूरी ताकत से कानों तक खींचता है, अपनी सांसों को रोकता है और अपनी पूरी एकाग्रता और उस लक्ष्य पर टिका देता है। यदि उसका ध्यान जरा सा भी भटका या कमान ढीली पड़ी तो वह चंचल हिरण एक ही छलांग में घने जंगल में ओझल हो जाता है और शिकारी का सारा श्रम व्यर्थ चला जाता है। अध्यात्म की यात्रा भी बाहर के किसी जानवर के शिकार की नहीं, बल्कि अपने ही भीतर कुलांचे भरते चंचल मन को साधने का एक महाअभियान है। कबीर साहब आज हमें उसी परम धनुर्धर की तरह अपने शरीर और प्राणों को साध कर मन का शिकार करने की कला सिखा रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह दार्शनिक सूत्र। काया कसु कमान जू पंच तत् करी बाण, मारो तो मन मिरग कु नाही तो मिथ्या जान। काया कसु कमान जू पंच तत् करी बाण, काया कसु कमान जू पंच